0: नहीं बहन जी।
1: मैं बताती हूँ सुनो, यदि हृदय में गंगा नहीं वही अर्थात जब हृदय ही शुद्ध नहीं हुआ विकार रहा तो केवल गंगा स्नान से कौन तर जाएगा। यदि हमारे मन में मल भरा है अर्थात बुरी भावनाएं काम क्रोध मद मोह लोभ आदि भरा है तो केवल जल में धोने से वह स्वच्छ नहीं हो जाएगा।
0: ಈ ಪದ್ಯದ ಭಾವಾರ್ಥ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಲ?
1: ಹೇಳು ನೋಡೋಣ.
0: ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಮನಸ್ಸನ್ನು ಗಂಗಾ ನದಿಗೆ ಹೋಲಿಸುತ್ತಾ ಗಂಗೆಯ ಪವಿತ್ರವಾಗಿರಬೇಕು, ಮನಸ್ಸು ತುಂಬ ಕೆಡಕು ತುಂಬಿಕೊಂಡು ಜೀವಿಸಿದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ ಬೆಹೆಂಜಿ.
1: ಅಚ್ಚಾ ಸಮಜ್ ಮೇ ಆ ಗಯಾ?
0: ಹಾ ಬೆಹೆಂಜಿ.
1: ತೀಸರಾ ಕವಿತಾ ಕೌನ್ ಪಡೆಂಗೆ?
2: ಮೈ ಪಡ್ತೀ ಹೂ ಬೆಹೆಂಜಿ.
1: ಅಚ್ಚಾ ಪಡೋ.
2: है वही सुंदर सराह मन जिसे है जगत से सब तरह की सूरते, मन अगर ले मान मन दे मान तो देवता है मंदिरों की मूर्ति।
1: बाबा समझ में आया?
0: नहीं बहन जी।
1: अच्छा ध्यान से सुनो, संसार में वही वस्तु सुंदर है जिसकी मन सराहना करे। संसार में तरह तरह की सूरते है पर मन को जो अच्छी लगे वही सुंदर है। इसी तरह मंदिरों की मूर्तियां अगर मन को मान ले मन उसे स्वीकार करे वही देवता है। भाव यह है कि मन की भावना ही मुख्य है।
0: ये पद्यद भावार्थ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಬಹೆಂಜಿ.
1: ಹೇಳ್ತೇನೆ ಕೇಳಿ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಿನ ಪ್ರಶಂಸೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತದೆ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಮನಸ್ಸುಳ್ಳ ಜನರಿರುತ್ತಾರೆ. ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸನ್ನು ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಹೋಲಿಸುತ್ತಾ ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ವಿವರಿಸ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ?
0: ಹಾ ಬಹೆಂಜಿ.
1: ಅಚ್ಚಾ ಅಬ್ ಮೈ ಕುಚ್ ಪ್ರಶ್ನ ಪೂಛತಿ ಹೂ, ಉತ್ತರ ದೀಜಿಯೇ.
0: ಹಾ ಬಹೆಂಜಿ.
1: ಹರಿಹೌ ಜಿ ಕಾ ಜನ್ಮ ಕಬ್ ಹುವಾ?
0: ಹರಿಹೌ ಜಿ ಕಾ ಜನ್ಮ 1865 ಮೇ ಹುವಾ.
1: ಹರಿಹೌ ಜಿ ಕಿ ಇಸ್ ಕವಿತಾ ಕಿಸ್ ಪಾಠ ಸೇ ಲಿಯಾ ಗಯಾ ಹೈ?
2: उनके चौके चौपदे काव्य से लिया गया है।
1: कवि इस कविता में किसके बारे में बता रहे हैं तुम बताओ?
2: इस कविता में मानव के मन के बारे में गंगा स्नान या ऊपरी आडंबर से कोई लाभ नहीं है इस तरह से समझा रहे हैं।
1: हरिहव जी को किस काव्य पर पारितोषिक प्राप्त हुआ है?
0: इनका प्रिय प्रवास को मंगल प्रसाद कविता को पुरस्कार मिला है।
1: शाबाश, ठीक कहा। अब समय हो रहा है, समाप्त करेंगे।
0: नमस्ते बहन जी।
3: ರಾಷ್ಟ್ರಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ.
4: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ವೆಂಕಟಲಕ್ಷ್ಮಮ್ಮ, ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಜಿ ಕೆ ದೀಕ್ಷಾರೆಡ್ಡಿ ಹಾಗೂ ಆದಿತಿ ಸಂಪ್ರೀತಾ.